तू सूखम होवा अस्तूली, तू जलनिध तू फेन बुदबुदा, तुद बिन अवर न पालिए जियो। तू सूत मणिये पी तू है, तू गंठी मेर सिर तू है, आद मद अंत प्रभ सोई, अवर न कोय दिखा लिया जियो। तू निर्गुण

प्रगट प्रभ आपे, तू ठाकुर सेवक फुन आपे, तू गुप्त प्रगट प्रभ आपे, नानक दास सदा गुण गावे, एक भूरी नदर।

प्यारे अहनस रंग राती जियो गुर शब्द विचारे गुर शब्द विचारे हम मारे इन बिद मिलो प्यारे साधन सुहागन सदा रंग राती साचे नाम प्यारे अपने गुर मिल।